मीठा पान के रानी टोंडे गो बाबे खोदरा खोदरा आगाले जोटा गीते तो लो पवनो नंदे कै बाचा नोले बाची कांदे रे दोंदो बाचा काजे बाची कांदे रोनो वेल कारे रानी चलो डुडू के लो चकड़ा लगी जाए करे उठान पाउन मधरुन जाते सिली मागारे हस हस रली पानी टूब कली बसी दे लाबू बाटके तू नहीं बोली ले सुले का सुंदरी उठी जी भी लोके बाके